0: आमकां मानेस्त म्हणटा हांव.
1: ताच्याकी चड मुत्सदी.
0: मुत्सदी म्हळ्यार मुखार कितें जायचें, मुखार कितें म्हळ्यार संपणां जाय, खंयचे डिरेक्शन घाणगे जाय, कितें आमी एचीव करी जाय म्हणून समाजीक उजवाडाचें, ताका मतवारी म्हणटात, मुत्सदी म्हणटात. आमकां तो महामुत्सदी आमच्या मदें आसलो मानेस्त एरिक वझेरियो. आज तो हांगा ना, पूण ताचें चेतन सकड कडेन हांगा आसा. चेतन आसा, ताचो आमी उडास करता. हांव थंयसरल्या एका महामनशाक, एक लिडराक आमच्या समाजाक दिल्ल्या खातीर आमी सर्वांनी कृतज्ञ जावं पुरो, ताचो उडास काडूंक पुरो. महानुभाव तो. ताचे संगाता वचून ताचे संगाती जावन मनीस लुईस पिंटो हांगा स्टॅनी आल्वारीस हे पुरो संगता कुडसून मतपारी जावन, मतपारी म्हणल्यार एफिशियंसी आसून आमचे समाज मुखार येयचे म्हण. आमचे कोंकणी साहित्य परिशद आसा, कोंकणी साहित्य परिशद महान क्रांतिकारी कामगार आसा. येदोळू कोंकणी साहित्य परिशद इतलें काम केलें म्हाका गो तशे प्रकार येदोळू इतले कितल्या स्त्रियेंक ताळो दिलो. कालच भोश तांचे कविता वाचप आसलें एकाडमी एकाडमी साहित्य एकाडमी बारीक क्रांती चलोवन आसा. तशेंच माणसोबान कलांगणांत क्रांती चलोवन आसा. ही दोन इन्स्टिट्युशन्स संस्थे आमच्या समाजाक एक देणें जावन आयलां. आमी मस्तू हाचे खातीर संतोश पावूंक पुरो आनी आमच्या समाजांत आसच्या जाल्यार मतवारी खातीर देवाक समाजीक अर्घां दिवंक पावो. आमकां आतांच्या तुमी तुमच्या जनरेशन झड जनरेशन म्हणटात मोबायल मोबायल यूज करनाकात. कालेन वयसांव आयल्यार पयलें सांगचें तें यूज करनाकात. पयलें बायल मनशांक चेडवांक इस्कोला धाडटना चेडवांक इस्कोला धाडन जो जाल्यार देखून तुळून तें एक ल्हान त्रिपदी आसा तीन लायनी जपात. कमला पोपू जाना इंग्रोजी शालेक पोपे पोपे पोपे पोपे पोपे पोपे फणफलाल लेडीस कोडे केणपाल. ह्या तीन लायनींत सगळ्या समाजाची स्थिती आसा. कमला पोपू जाना कमलाचो भाव इस्काला घेता सकाळीं उठून बरें केस उगोवन बॅग काडून येवन इंग्रोजी इस्काला घेता इगर्जेचे इस्काला घेता. पापया चेडवाक कमलाक म्हाका इस्कालो कसो जे म्हण आशा चेडवाक धाडनात डेंजर. घरांत हांव न्हू इगर्जेचे इस्काला घेतो तो मारोग डेंजरस चेडवांक देखून धाडनातले. कोणी विचारतात कमला अण्णा शाळेक पोपे कमला पोपू जाना इंग्रोजी शाळेक ते म्हणटा पोपे पोपे यंग पोडो पोपे पोपे पणपलाल ಆದರೆ ಲೇಡೀಸ್ ಕೊಡೆ ಕೇಳಬಾರ್ದು. ಲೇಡೀಸ್ ಕೊಡೆ ಮಳೆಯವ್ರ ಕಾಲ ಫ್ಯಾಷನ್ ವೆಸ್ಟರ್ನ್ ಫ್ಯಾಷನ್ ಏಮುನಿ ಇಂಗ್ರೋಜಿ ಶಾಲೆ ಗೆಲ್ಯಾರು ಆಗ ಲೇಡೀಸ್ ಕೊಡೆ ಜಾಯ್ಚೆ ಸ್ಟೈಲ್ ಕರ್ತ ಮುಖಾರ ತಾಣಿ ಚಲ್ಚಿ ಹತಾಂದ ಸತ್ರಿ ಅಸಲಾರ ಚಲ್ಚಿ ರೀಸ್ ಸಹಿತ ಬದಲ್ತ ಸಗಳ ಅಂಗ ಹಲ್ತ ಕಾಲ ಜತಾ ಗೆ ಚೆಡ್ವಾಕ ಎಕ್ ಸಮಾಜ ಕಶೆ ಬಿಯಲೆ ಚೆಡ್ವಾ ಇಸ್ಕಾ ಲಗತಾನ ತೇ ಎಕ್ ಬೆ ಕಮಲಾ ಪೋಪೂ ಜಾನ. मागीर टी वी येता न्हू हो टी वी पळोवन भुरगीं पाट जाली टी वी पळोवन भुरगीं पाट जाली खोलो गलाटो ह्या मलगड्यांचो पुरो टी वी गेल्यार पाट जाले. फिल्मां येता ना आं फिल्मां गेल्यार पाट जाता आनी पुरो लव सुरू जाता आमचें जायना कुची कुची होता हे आनी नाका टी वी पळयल्यार पाट जातात फिल्म पळयल्यार पाट जरा कशें आखी येवन शे म्हण दोळ्याचे जावन पळयतात कळ्ळें नवें सांगलें रे पाट जातात. तशें जाता येयल्या मोबायला विशयान सगळ्यांक बे उठोवंक सुरू जालां. खाणां जातात की भुरगीं सगळो टायम वेस्ट करतात सकड आवय बापायच मोबायलार आसात. पांच मिनटां भितर ही गजन जाल्ली खबर सगळे संवसाराक कळटा. पांच मिनटां भितर मोबायलान कांय जायना भिये नाकात. मोबायल यूज करतना मात कितें जागृत काणी या म्हणून समाज सांगता जागृत काणी या कितें म्हळ्यार मोबायलांत तुमकां लाभ ना. तुमकां तुमचो टायम काणी येवन कॉलगेट टूथ पावडर ते इकतात. तुमचो टायम मोला काणी मोला काणयो न्हू धर्मा काणयो न्हू तुमचो टायम तांकां इकतात. तुमचो टायम काणयो न्हू पॉन्स टॅल्कम पावडराक इकतात. तुमचो टायम काणयो न्हू कारां इकतात. तुमकां यूज करतात तुमकां यूज करतात तें समजून काणी घेतल्यार आमी इल्ली बुद्दवंत जाता. आमकां यूज कर न्हू आमचो टायम यूज कर ते खालें खालें इकून आसात आमचो टायम यूज कर ते कूड आसतोल्यार पुरो आमी मस्तू जागृत काय नासता. आनी खालें करतात खंयचे एडवर्टीजमेंट जायरातां कितें करतात आळे सैबिनी तूं सोबीत नाय वो पावडर घाल्यार तूं सोबीत जाताय वो लक्ष यूज केल्यार तूं सोबीत जाताय हें कार यूज केल्यार मात तुका मर्याद आसा ना जाल्यार ची ची ची ची हें नासतना तुका जायना तें एडवर्टीजमेंट करता. हें पुरो आमकां बुद्दवंत कांय समजल्यार तेदळ आमी मस्तू केअरफूल जावन आसता.

निजायकी तुमच्या प्रायर तुम्ही समजाय झाले एकच संगत. एकलो तरणाटो असलो, भुरगोच तरणाटो म्हणजे कॉलेज. तो हरी एक दीस ताणें दर्या तडिकेचे सांजे 7 वरार दर्या तडिकेचे ताका कलर कलरचे फातोर आसात पळय, कलर पेबल्स म्हणटात धाकटे धाकटे फातोर, ताका म्हणल्यार बारीक खुशी. तो एक दीस सांजे अशें 7-7:30 चड उजवाड पर नातलो चलोन येताना फातोर इंची लागलो, कलर फातोर दर्याचे तडी रेवेन दसचे. ह्या बोल्सान भरले, ह्या बोल्सान भरले, हांगाय भरले, फाटल्या बोल्सान भरले, पेबल्स धाकटे फातूर. आनी रुमाक आयलो, 7 वरां 8 वरां जाली, रुमाक आयलो, स्विच ऑन केलो लायट, मागीर फातूर पडया कलर कलरफूल फातूर काडले. फातूर न्ही, वज्रां, डायमंड्स, डायमंड्स हातांत. बोल्सांत डायमंड्स, ताका कितें बगात आतां, कितें बगात, ह्या बोल्सांत आसात, ह्या बोल्सांत आसा, ह्या बोल्सांत. फातूर न्ही, डायमंड्स. एका खुशीन ताका संतोश, म्हाका डायमंड्स मेळ्ळे, इतले सुलभान डायमंड्स मेळ्ळे म्हण इतलो संतोश. डायमंड्स आनी एका खुशीन छा, हांवें आनीकी चड सिलेक्ट करीचें आसलें, आनीकी चड संग्रह करीचें आसले, आनीकी चड मेळचें आसलें. म्हज्या इश्टान तुमच्या प्रायर तुमी संतोश पावाचे कितें तुमी कितले वाजरां आयज दळोवचो तुमच्या जिणेंत तुमी शेखर केल्यात, संग्रहण केला म्हणून. आनी केद्दळी तुमकां ती बेजार आसाचे छा, हांवें आनीकी संग्रह करीचे आसले, आनीकी चड वज्रां काडीचे आसली, आनीकी चड मोलां बरी मोलां म्हज्या जिणेंत हांवें दवरीचे आसली. कित्या ऑलिंपर संमेळ ऑर्गनायज करतात म्हळ्यार तुमकां वज्रां दिवंक, वज्रां दिवंक. सगळ्यांक हें चान्स मेळ्ळो ना तुमकां मेळ्ळां, देखून जाता तितली वज्रां तुमच्या बोल्सांत बंद दवरा, तुमच्या पोत्यान बंद दवरा, तुमच्या जिणेंत दवरा. तुमकां बेजाराय आसाचे, हांवें आनीकी चड मेळचें आसलें, आनीकी म्हजे जिणें साधन करीचें आसलें, इतलें केलां पावना आनीकी चड साधन. तें साध्य करूंक अली संमेळन आमी हांगा यूज केल्यात. आतां साहित्य म्हळ्यार कितें तुमकां आशा आसा न्ही, प्रितमा बरी आनी संजना बरी इल्ल्या साहित्यांत आसक्ती आस, तुमकां सगळ्यांक आसा. कितें करयात साहित्य म्हळ्यार कितें, संजन म्हणाले संहिता काले म्हणाले, साहित्य म्हळ्यार कितें, साहित्य म्हळ्यार सगळ्यांत समथींग मोर पळोवचें आनी कितें विशेस पळोवचें. हांव 25 वर्सां लुईस कॉलेजींत कन्नड शिकयलां. एक दीस हांव भुरग्यांक कडेन विचारलें साहित्य म्हळ्यार कितें सांगता तुमकां शिकयता. हांवें विचारलें स्टुडंटा कडेन, तुमकां घरा कोंबी आसा, कोंबी पळयतना तुमकां कितें भोगता तूं सांग, कोंबी पळयतना कितें भोगता. कोंबे पळयतना म्हाका तांत्यांचो ओडास येता आनी दिसाक एक तांती म्हळ्यार, आतां जपानांत दिसाक 3 तांत्यां घालच्यो कोंब्यो आसात काय, एक तांत्या म्हळ्यार म्हयन्याक 30 तांत्यां, म्हजे कडेन 300 कोंब्यो आसल्यार दिसाक 300 तांत्यां. हांवें सांगलें हाडे कोंबे म्हळ्यार भजी कोंबी मात्र न्ही, समथींग मोर दॅन कोंबी. कोंबी म्हणटना तुका कोणाचो ओडास आयलो, तांत्यांचो ओडास आयलो, कितले पयशे करयेत तूं, मारवाडी जल्माचो तूं, बरे पयशे करयेत. सो कोंबी इज नॉट ओन्ली कोंबी, समथींग मोर दॅन कोंबी, अंडरस्टूड. सकट म्हणा, गट्ट म्हणा, कोंबी इज नॉट ओन्ली कोंबी म्हणा, समथींग मोर दॅन कोंबी. आ लिट्रेचर म्हळ्यार साहित्य म्हळ्यार समथींग मोर आसा पळय, एकांत सबार अर्थ पळोवचे. समजलें तुमकां कोंबी इज अण्णाकल्या कडेन, तुका कोंबी म्हळ्यार काले उडास येता, म्हाका कोंबी म्हळ्यार म्हज्या मम्मीचो उडास येता. कशें कोंबी आपल्या पिलांक आरावन धरता तें वचून पुराय इंचून खाता गे, तशेंच आमची मम्मी आमची आवय आमकां बरेंगण पळयता. म्हाका कोंबी पळयतना म्हज्या मम्मीचो उडास येता. सकट सांगा कोंबी इज नॉट ओन्ली कोंबी, समथींग मोर दॅन कोंबी. अण्णा म्हणटा म्हणा घट्ट म्हणा, कोंबी इज नॉट ओन्ली कोंबी, समथींग मोर दॅन कोंबी. अण्णाकल्या कडेन विचारलें तुका कोंबी पळयतना कितें उडास येता, तूं म्हणून म्हाका देवाचो उडास येता. देव आमकां कोंबी आपल्या पिलांक कशी पळयता पळय, तशेंच आमकां जगसनेन पळयता, आमचें रक्षण करता. सो कोंबी म्हाका देवाचो उडास करता. सकट म्हणा कोंबी इज नॉट ओन्ली कोंबी, समथींग मोर दॅन कोंबी. साहित्य जावचें म्हणलें तें समथींग मोर आसा पळय, एकल्या देवाचो एकल्या तांत्याचो उडास आयल्या बरी, तुमकां कोंबी पळयतना खोलो उडास येता. आनी एक उडास एग्जाम्पल काणयता, खोलो खोलो खोलो इज नॉट ओन्ली खोलो,
समथींग मोर देन खोलो खोलो आमी खाताऊ वळचे भजी खाताऊ भाजी खाताऊ खाताऊ गे ना खोलो इज समथींग मोर देन खोलो खोला करना आमी तोरण बनताऊ समथींग मोर देन खोलो वही गे नहीं एलोवेरा तुलसी सदापुष्प वक्त आमी यूज करता हूँ खोलो इज समथींग मोर देन खोलो दुकराच्या मसाक तिके पान घालता हूँ नहीं खोलो हाँ खोलो इज समथींग मोर देन खोलो तिके पान आनी कितले प्रस वक्त यूज करता हूँ पावस येताना सत्री न्हेतल्या वेळार केळम्याचो खोलो खातर अशें धरून आमी येता हूँ समथींग मोर देन खोलो कितले पुरो आमी खोल्याचे अर्थ समजयत केदाळा आमी विविध अर्थ हरी एका संगतींत फायंड आवट करता हांव गे केदाळा साहित्य कितले अर्थ फायंड आवट करूं ते आमकां साहित्य जाता हांवें एक दीस बॉम्बे गेल्लो म्हज्या भयणीच्या पुता कडेन वचून तांगेर गेल्लो म्हाका पळयलें तशें म्हज्या भयणीचो धाकटो पूत धांवन आयलो सुमार वर्सां आदें आयलो अंकल अंकल म्हाका स्टोरी सांग म्हणालो ओके हांव सांगता आमी स्टोरी सांग आमी पर हुशार स्टोरी सांग सांगता म्हणालो ताका अशें धरलें आनी म्हणलें म्हळें हांवें वंदानंदू कालदली वन्स अपॉन ए टायम देर वॉज अ किंग देर वॉज अ क्वीन दे हॅड अ डॉटर प्रिन्सीस सन तशें न्हय अंकल म्हाका मम मेन स्टोरी सांगले बरी सांग तशें न्हय मम मेन स्टोरी सांग आरे कशें बाबा मम मेन स्टोरी सांगले बरी तर हांवें सांगलें एक 10 मिनटां उपरांत हांव येयलें ट्रेन करता म्हाकाच कशें मम मेन 10 मिनटां उपरांत धांवन आयलो ताका पोत्तून अशें धरलें वन्स अपॉन ए टायम देर वॉज अ किंग देर वॉज अ क्वीन मम्मीन मम्मी स्टोरी सांगतना कितें जाता मम्मीचें तोंड तांबडें जाता दोळे येदो वोटले जातात इतलो एक वॉर्म्थ इतल्या बऱ्यान तें वॉयस सॉफ्ट वॉयसान सांगता केदाळा आमी मम्मीन स्टोरी सांगल्या बरी बरोवंक शिकता हांव गे गांवांना बरोवंक शिकता हांव गे स्टोरी बरोवंक शिकता हांव गे मम्मीन स्टोरी सांगले बरी अम्मा स्टोरी हेळ्ळी दागे त्या धाडले ते साहित्य जाता स्टोरी सांगचें कामांना बरोवचें अती प्रमुख हांवें उदयवाणीक 400 लेखांनी बरयल्यान उदयवाणींत हरी एक आयतार म्हज्या लेखान येतालें एक अंकण येतालें 400 कितलो लोक ते वाचतालो तांकां बारीक खुशी आमकां प्रमुख जाय आसलें आमच्या समाजान प्रमुख जाय आसलें कामांना न्हय बदलाक लेखन बुद्धवंतकायाची लेखन मुख्य दुसऱ्या चिंतपाची लेखन कामांनाय जाय कामांनाय बरय आवळू शिकळू नोडी नक्कळू एक मक्कळू म्हणून सगळे जिणी एका मनशाची जिणी 3 लायनीन सांगलां दुंडी राज म्हळ्यार कवीन आवळू शिकळू तुमकां अर्थ जातले नोडी नक्कळू स्मायल दिलें ताणें एक मक्कळू आतां इतलीं भुरगीं पुरो खर्च सुरू जाता स्कूल फीज तें फीज तांचे ड्रेस फॅशन म्हणटना ಈಗ ಮಕ್ಕಳು ಸಗಳ ಕಷ್ಟ ಕಷೆ ಅದು ಗ್ರ್ಯಾಜುವಲಿ ಉಂಟು ಹಳೆಗನ್ನಡಜೆ ಪದ್ಯ ಸಂಗತದ ಆಯ್ತಾ ಕಷೆ ಏಕ 4 ಲೈನ್ ಭಿತರ ಕಲಿ ಕಲಿ ಮೊಲ ಸಾಹಿತ್ಯ ದಿವೆ ಅಂತ ಹಳೆಗನ್ನಡ ಮಳೆ ಕನ್ನಡ ಶಿಕೈಲೆ ಕಾಲೇಜಿಂದ ಪಂಪ ಮಳೆ ಪಂಪ 9 ಶತಮಾನ ತುಂಬ ಐಕಲ್ಲ ನಾವು ಪೂರ ತೇ ಪಂಪಾಯಿ ಮುಂಡಾತ್ಲೆ ಸೋಮ ಪಂಪ ರನ್ನ ಪುರ ಮುಂಡಾತ್ಲೆ ಪಂಪ ಎಂಡ ರನ್ನ ಮುಣ ಏಕ ರಾಯ ಅಸಲು ಶಾಂತನು ಮುನ್ ರಾಜ ರಾಯ್ ताचे बायल गंगा माते आतां गंगा रिवर ते सोडून गेलें हाका आखा बरो रावल्या रान देखून वो राना घेचे आनी जिंके मारूंक बाण काणून बिल्लू काणून जिंके मारून राना घेचे मृगया व्याज दिन ओरमे शांतनूम थोडाल तर पम हळे कन्नाडो जिंके मारीजे जिंके जशी मारीजे म्हणू एकलो राय आशेन शांतनु राजा आशेन राना गेलो काय ಮೃಗಯಾ ವ್ಯಾಜ ಮೃಗ ಮಳೆ ಜಿಂಕೆ ಮೃಗಯಾ ವ್ಯಾಜದೆ ನೋರ್ಮೆ ಶಂತನು ತೊಳಲು ತಪ್ಪ ತನ್ ಮೃಗ ಶಾಬಾಕ್ಷ್ಯಂ ಕಂಪಂ ಸೂಸಿ ಈಗ ಚೀಡು ತೆರಾನಂತ ಅಸಲೆ ತೆಂಚ ಅಸಲೆ ತಸ ಪುರ್ಮೋಳು ತನಗ ಸೆಂಟ್ ಗಲ್ಲಂಗಿ ತಸ ಪುರ್ಮೋಳು ತನ್ ಮೃಗ ಶಾಬಾಕ್ಷ್ಯಂ ಕಂಪಂ ಸೂಸಿ ಮನಂ ಸೋಲ್ತು ತಜ ಮೋನ್ ತಜ ಪಟ್ಲಾನ್ ಗೆಲೆ ಮಧುಪಂ ಬೋಲ್ ಸೋಲ್ತು ಚಿಟ್ಟೆ ಬರಿ ಸಲ್ವನ್ ಗೆಲಂಗೆ ಮಧುಪಂ ಬೋಲ್ ಸೋಲ್ತು ಬದಲು ಕೈ ಪಿಡಿತು ಓ ಗೆಲ आनी थंय चेडू आसा एकल्यांच वचून ताचो हात धरता काय बंदू कांय पिडी तूं बा पोवपाम या आमी या अरे बा पोवपाम म्हळ्यार घाले कम लेट्स गो एकल्यांचो चेडू वय कायला कायला जिंके मारूंक आयला चेडू आपयला बा पोवपाम तात कन्याके नानची ते चेडू नाची हाचें आयकून
आणि हात धरला तरणाटे चेडू कॉलेजीचे चेडू हात धरला तत्कन्याके नाणची ते लजन बुडले गाय म्हणाले गाय बेडवडे या मायनाम बेडी रे हांव तुका जाय जाय जाल्यार बापाय कडे सारचे डॅडी कडे सारचे कम लेट्स गो म्हणचे न्ही डॅडी कडे सारचे म्हणल्यार वटारे हांवें न्ही तुजें कथा तुवें कथा जावचें न्ही बापाय कडे सारचे आमकां संस्कृती आसा थोडी मोलां आसात ते कुटाम आसा जे कशें इतलें सोबीत सांगलें एका समाजांत कशीं मोलां आसा जय म्हणून पंपान इतलें सोबीत सांगलें तें काव्य डिफरंट मिनींगेचे द्रौपदीचें आयकलां न्हय तुवें द्रौपदी दुशासन ताचें कपाट उडलें आयकलें तुमकां शिकयतात की ना दिता म्हणून दुशासना दुर्योधना द्रौपदीचें कपाट ओडटा हांवें तें क्लासीस शिकयतालो दुशासन बंद उडलो सिरेन मेळयता म्हणून एकलो स्टुडंट उबेर द्रौपदीक पिन्न हाकले की हाकलेलो वो म्हूण आतां पिन्न नीने होगी केलो पिन्न हाकले की ಈಗ ಅವಳು ಅವಳು ಇದು ಅವಳ ಸಾಡಿಯನ್ನು ಎಳೆದು ಬಿಟ್ಟ ಸೀರೆಯನ್ನು ಎಳೆದು ಬಿಟ್ಟ ಅಂತ ತದಳ ದ್ರೌಪದಿ ಮಂಟ 20th century ಚಚ್ಚಡು ಒಬ್ಬರಿ ಮಂಟ ಮುಡಿಯ ಪಿಡಿದಳವನಂ ಮಡಿಸಿ ಅವನ ಕರುಳ ಪಿರಳಿಂದೆನ್ನಂ ಮುಡಿಯ ಮುಡಿವೆನಗಂ ಮುಡಿಯ ಮುಡಿಯೇಂ ಕೇಳಿಂಗಡಾ ಪಾ ದ್ರೌಪದಿ ಚೆನ್ನ ತೀರ್ಪಳು ತ್ಯಾಕಳಾರು ಮುಡಿಯ ಪಿಡಿದಳವನಂ ಮಡಿಸಿ ಅವನ ಕರುಳ ಪಿಣಲಿಂದೆನ್ನಂ ಮುಜೊ ಶೆಂಡೊ ಕೊನೆ ಒಡ್ಲೋ ಪಳೆ ಮುಜೊ ಶೆಂಡೊ ಕೊನೆ ಒಡ್ಲೋ ಪಳೆ ತಾಚೆ ಪಾಟು ಉಪ್ತಂಗನ್ ಕತ್ತರ್ನು ಉಪ್ತಂಗನ್ ಸರ್ಜನ ಪರಿ ತಾಚೆ ಕರುಳು ಕಾಣ್ಗೆವನು ತೇ ಓನ್ ಕಾಣ್ ಕಳೆ ಅಂಬರಿ ಮುಜ ಮಾತ್ಯಾಗ ದೋರ್ತ ತ್ಯಾಮ ಸರ್ ಅವಗೋಚರ ಅವಶ್ಯ ನಾ ಖೇದಳ ಕುಂಚ ಕಾಲಾರು ಸಖತ್ ಬಯಲ್ ಮನುಷ್ಯಾಚಿ ಅವನ ಕರುಳ ಪಿರಳಿ ಪಿನಲಿಂದೆನ್ನ ಮುಡಿಯ ಮುಡಿವೆನಾಗ ಮುಡಿಯ ಮುಡಿ ಥ್ಯಾಮ್ ಸರ್ ಮುಂದೆ ಶೆಂಡೋ ಬಂದೀನ ಕ್ಯಾಸೋಶೆ ಸುಟ್ಟ ಛ ಕಾವ್ಯ ಮಳತೆ ಕಾವ್ಯ ಈಗ ಬಾಲ್ ಮನುಷ್ಯ ದೈರ್ ಬೈದಂಥ ಬೈಗಳು ಬೆನ್ನತ್ತಿ ಬಾರವ ಬೈದವ ಕೇಳ ನನ್ನ ಮಾತ ಬೈಗಳ ಮಲ್ಲಿಗೆಯಂತೆ ಮುಡಿ ಹೋಗ ಏಕಲೇ ಬಾಲ್ ಮನುಷ್ಯ ಅಣ್ಣಕ್ಕೆ ಬಾಲ್ ಮನುಷ್ಯ ಲಡಾಯ ಕರ್ನ ಸಾತ್ ತೇನ್ ತಗ ಸಮ ಎಟ್ಟುನ ಸಾ ಅಣ್ಣಕ್ಕೆ ಬಾಲ್ ಮನುಷ್ಯ ಏಮುಂಟ ತಗ ತುವೇನ್ ಸಂಗಲೆ ಎಚ್ಚೆ ಗಾಳಿ ಮಾತು ಪುರ ಮಗ ಲಗಾನ್ಸ ನಾಂಗಾಕ ಲಗಾನ್ಸ ನಾ ಬೈದವ್ವ ಮಗ ಗಾಳಿ ಮರ್ಚೆ ಎಚ್ಚೆ ಬಾಯ್ ಮನುಷ್ಯ ಸಂಗತ ಬಾಯೇ ತುವೇ ಎಚ್ಚೆ ಸಾಪಳೆ ಮುಜ ಪಟ್ಲ ನೇನಾ ಮುಜ ಪಾಡ್ದರ್ ನೇನಾ ತುಜೆ ಪೂರ ಗಾಳಿ ಉತ್ತರ ತುಜೆ ಇನ್ಸಲ್ಟ್ಸ್ ಪುರ ಕಳೆ ಅಂಬರಿ ಮುಜ ಮಾತ್ಯಾಗ ತೇ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಕಂಚೆ ಸಾಹಿತ್ಯ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂದ್ಮೇಲೆ ಸಮಥಿಂಗ್ ಮೋರ್ ಅಸಜೆ ಸಮದಲ್ಲ ಸಮಥಿಂಗ್ ಮೋರ್ ಆರ್ಡಿನರಿ ಮೀಟಿಂಗ್ ಸಮಥಿಂಗ್ ಮೋ ತೆದಳ ಮಾತ್ರ ಮೀನಿಂಗ್ ಆತಾ ತೆ ತೊಡ್ಯಾಕ ಮಾತ್ರ ತೊಲೆ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ ಆಸ್ತಾ ಆಮಿ ಸಕ್ಕಡೆ ಶಿಕೇತ್ ಅಣ್ಣಕ್ಕೆ ಮೀನಿಂಗ್ ಆಮಚೆ ಥೋಡೆ ಪಟ್ಟಿ ಆಮಿ ಮಿಸ್ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಕರ್ತಾವನೆ ಅಮ್ಕ ಕಾಲೇಜಿಂದ ಆಸ್ತಾನ ಅಮ್ಕ ಈಗ ಬಾರ ಗಾಯ ಅಸಲು ಕಾಲೇಜಿಂದ ಅವ್ನು ತೆ ಶಿಕೋನ ಆಸ್ತಾನ ಎಕ್ಲೋ ಪಸ್ ಕಾಮ ಅಸಲು ಪಸ್ ಕಾಮ ಏಕ ದಿವಸ ಅವ್ನು ತೆನೆ ಆಯ್ತಾನ ಪಸ್ ಕಾಮ ಶೇತ ಅಯ್ಯೋ ಹಸನ ಕಾಲೇಜಲ್ಲ ಪಸ್ ಕಾಮ ಕಾಲೇಜ್ ಅಮ್ಚೆ ಫಾದರ್ ಸಾತ ಆಟು ಬಾರ ಗಾಯೋ ಸಾ ತಚನ್ ದೂದ ಅಮೆ ಅವಶ್ಯ ಬಸೂನ್ ದೂದ ಕಡಿಜೆ ಪಾಠ ಸಗಲೆ ಮೋಣ ಗೆಲೆ ಮುಜೆ ಅಯ್ಯೋ ಪಸ್ಕಮ ತಚನ್ ಬಸೂನ್ ತುಕ ಪಾಠ ದುಕ್ತ ಬಹುಶಃ ತುಕ ಸ್ಟೂಲ್ ಯೂಸ್ ಕರಿ ಇತ್ನೆ ಸ್ಟೂಲ್ ಯೂಸ್ ಕರ್ ನಂದು ಅವಶ್ಯ ಬಸೂನ್ ಸ್ಟೂಲ್ ಯೂಸ್ ಕರ್ ಪಸ್ಕಮ ಗುಡ್ ಐಡಿಯಾ ಬರೀ ಐಡಿಯಾ ಫಾದರ್ ಹಾಂ ತಚನ್ಸ ಕರ್ತ ಸ್ಟೂಲ್ ಯೂಸ್ ಕರ್ತ ಅಮ್ಮನಾಲು ಮರ್ಯಾಗ ಹಫ್ತೆ ಅಪರಾಂತ ಮಾಡ್ತಾನೆ ಪುತ್ತ ಅಯ್ಯೋ ಗನ್ನ ಪಾಠ ಸಮಜ ಅವನಾಜಿ ಸಣ್ಣ ಪಸ್ಕಮ ತುಕಾ ಸ್ಟೂಲ್ ಯೂಸ್ ಕರ್ ಮಳೆನ ದೂದ ಕಟ್ತಾನ ತುಮಚೆ ಆಯ್ಕಲ ಜಾಯ್ತ ಫಾದರ್ ಆ ಮುಜ ಪೂತಾಂಕ ಸೈರ್ಯಾಂಕ ಪುರ ಆಪೋನು ತ್ಯಾ ಗಾಯಕ ದರ್ನ ತ್ಯಾ ಸ್ಕೂ